0: म्हणजे इतिहासामध्ये घडलेलं एक उदाहरण आहे हिटलरच. हिटलर कोणालाही घाबरत नव्हता, पण हिटलर वरती अशी वेळ आली की त्याला स्वतः स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या करावी.
1: मुंबई में गर्जना मार्च में केंद्र सरकार और चुनाव आयोग पर हमला बोलते हुए उद्धव हिटलर को लेकर.
0: हिटलर गेला आणि हिटलर गेल्यानंतर त्याला एक न्यूरेमबर्ग ट्रायल म्हणून तो एक शब्द आहे. जे अधिकारी त्या हिटलरच्या पापामध्ये सहभागी होते त्यांना शोधून शोधून काढलं, त्यांच्यावरती खटले भरले गेले, काही जणांना फासावर लटकवलं, काही जणांना तुरुंगात चढून टाकलं, तोच क्षण आपल्या देशात उद्या आल्याशिवाय राहणार नाही. एवढं भाजप आणि या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं.
1: चुनाव आयोग के खिलाफ मुंबई में शिवसेना यूबीटी के मुखिया उद्धव ठाकरे और एमएनएस के मुखिया राज ठाकरे एक साथ एक मंच पर थे. इस विरोध प्रदर्शन में उद्धव और राज ठाकरे के अलावा शरद पवार वाली एनसीपी भी शामिल रही.
2: म्हणून माझे सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे, ज्यावेळेला तुम्ही सगळेजण दिल्लीत ज्यावेळेला हा बोलाल त्यावेळेला एक तर एसआयआर हा रद्द झाला पाहिजे कोणत्याही परिस्थितीत, आणि दुसरं म्हणजे या देशातलं वोटिंग मशीन बंद होऊन बॅलेट पेपर वरती याच्या पुढे मतदान झालं पाहिजे.
1: एसआयआर और मुख्य चुनाव आयुक्त पर ठाकरे बंधुओं के हमले पर निशाना साधते हुए महाराष्ट्र के सीएम देवेंद्र फडणवीस ने उद्धव और राज को गजनी बता दिया.
3: कारण हे गजनी झाले आहेत त्यामुळे या गजनींना मी आठवण करून देऊ इच्छितो की ज्ञानेश कुमार मुख्य निवडणूक आयुक्त हे 2025 मध्ये झाले, महाराष्ट्राच्या निवडणुका 2024 मध्ये झाल्या, एसआयआर 2026 मध्ये झाला.
1: ठाकरे बंधुओं का वार फडणवीस

0: म्हणजे इतिहासामध्ये घडलेलं एक उदाहरण आहे हिटलरचं. हिटलर कोणालाही घाबरत नव्हता, पण हिटलर वरती अशी वेळ आली की त्याला स्वतः स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या करावी.
1: मुंबई में गर्जना मार्च में केंद्र सरकार और चुनाव आयोग पर हमला बोलते हुए उद्धव हिटलर को लेकर.
0: पण हिटलर गेला आणि हिटलर गेल्यानंतर त्याला एक न्यूरेमबर्ग ट्रायल म्हणून तो एक शब्द आहे. जे अधिकारी त्या हिटलरच्या पापामध्ये सहभागी होते त्यांना शोधून शोधून काढलं, त्यांच्यावरती खटले भरले गेले, काही जणांना फासावर लटकवलं, काही जणांना तुरुंगात चढून टाकलं, तोच क्षण आपल्या देशात उद्या आल्याशिवाय राहणार नाही एवढं भाजप आणि या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं.
1: चुनाव आयोग के खिलाफ मुंबई में शिवसेना यूबीटी के मुखिया उद्धव ठाकरे और एमएनएस के मुखिया राज ठाकरे एक साथ एक मंच पर थे. इस विरोध प्रदर्शन में उद्धव और राज ठाकरे के अलावा शरद पवार वाली एनसीपी भी शामिल रही.
2: म्हणून माझे सर्व राजकीय पक्षाने विनंती आहे, ज्यावेळेला तुम्ही सगळेजण दिल्लीत ज्यावेळेला हा बोलाल त्यावेळेला एक तर एसआयआर हा रद्द झाला पाहिजे कोणत्याही परिस्थितीत, आणि दुसरं म्हणजे या देशातलं वोटिंग मशीन बंद होऊन बॅलेट पेपर वरती याच्या पुढे मतदान झालं पाहिजे.
1: एसआयआर और मुख्य चुनाव आयुक्त पर ठाकरे बंधुओं के हमले पर निशाना साधते हुए महाराष्ट्र के सीएम देवेंद्र फडणवीस ने उद्धव और राज को गजनी बता दिया.
3: कारण हे गजनी झाले आहेत तेव्हा या गजनींना मी आठवण करून देऊ इच्छितो की ज्ञानेश कुमार मुख्य निवडणूक आयुक्त हे 2025 मध्ये झाले, महाराष्ट्राच्या निवडणुका 2024 मध्ये झाल्या, एसआयआर 2026 मध्ये झाला.
1: ठाकरे बंधुओं का वार, फडणवीस का पलटवार, चुनाव आयोग पर घमासान जारी है. ओंकार बाबले के साथ राहुल गायकवाड, मुंबई आज तक.